0: पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात?
1: आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना
0: ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम स्वर संध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज आपण सतार या वाद्याचा दुसरा भाग घेतो, कारण सतार या विषयावरची अजून काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, पण वेळे अभावी आपण ती पहिल्या भागामध्ये घेऊ शकलो नाही, म्हणून त्याचे मला दोन भाग करावे लागले आहे। चला तर मग आपण उत्सुक आहोत पुढची माहिती ताईंकडनं ऐकून घेण्यासाठी। ताईंचे तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
2: धन्यवाद
0: ताई। आज आपण सतार दुसरा भागामध्ये श्रोत्यांना अजून काही माहिती सांगणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोत्यांना मला सांगायचं की आजच्या भागात आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात। श्रोतो, नंबर एक, 1957 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि ST बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? नंबर दोन, 1975 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती? नंबर तीन, 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? असे अनेक प्रश्न, अनेक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आपण आजच्या भागाला। ताई, आपण मागच्या भागामध्ये जेवढी काय माहिती आपल्याला सांगता आली तेवढी माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, आता आपण दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत, तर तुमच्याकडे अजून ह्या सतरा बद्दल काय माहिती आहे ती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, मागच्या भागामध्ये आपण बरीच शास्त्रीय संगीतावर आधारलेली अशी सतारी संबंधित गाणी ऐकली होती। समयचक्र ही कल्पना आपण मागच्या भागात आपण समजून घेतली होती। तर ऋषी, मला असं वाटतं की आजच्या भागाची सुरुवात मस्त उडत्या चालीच्या गाण्याने केली तर
1: नक्कीच का नाही?
0: श्रोतो, 1957 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि SD बर्मन ह्या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? श्रोतो, 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं पेंगेस्ट। पेंगेस्ट हा चित्रपट सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देव आनंद आणि SD बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता। आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याची सुरुवात हिरो आणि हिरोईन बागेमध्ये आहेत। हिरो अर्थात देव आनंद आणि हिरोईन अर्थात नूतन। कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत, छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा।

0: कहेगा,
1: जमाना क्या कहेगा,
0: दीवाना क्या कहेगा।
2: या गाण्यामध्ये होते अवखळ प्रियकर प्रेयसी, पण एकदम मॅच्युरिटी असलेले मध्यम वयीन पती पत्नी जेव्हा विरहानी भरलेलं प्रेम व्यक्त करतात तेव्हा त्या गाण्याच्या मूडला सतारीची साथ चालेल का विजोड वाटेल? तुला काय वाटतं ऋषी?
3: आपण ऐकूनच बघूयात ना कसं काय वाटेल ते, नाही का? शोतो 1975 साली प्रदर्शित झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती? शोतो 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते आंधी। आंधी हा चित्रपट 1975 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती। आपण आता जे गाणे ऐकणार आहोत त्याचे शूटिंग अनंतनाग जवळील 8व्या शतकातील उद्ध्वस्त झालेल्या मार्तंड सूर्य मंदिरात झाले होते। श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत तेरे बिना जिंदगी से कोई। ऐकूयात आंधी चित्रपटामधलं हे पुढचं गीत।

0: या गाण्यात आपण अनुभवली ती पती पत्नीच्या विरहाची भावना. पती पत्नी मध्ये सध्या खूप प्रेम असेल, पण येणाऱ्या काळात जर विरह होणार असेल तर. आता जे पुढचं गाणं ऐकणार आहोत त्यात आजारपणाने मरणाच्या वाटेवर असलेला नवरा बायकोची समजूत घालतोय की मला विसरून जा, काही दिवसांनी मी नसेन. आणि ती म्हणतेय की अरे, सगळं आयुष्य तुला समर्पित केलं आणि आता तू म्हणतोयस की मला विसरून जा, शक्य तरी आहे का ते?
1: श्रोतो, त्यांनी अतिशय सुरेखरित्या वर्णन केलेलंच आहे. चला तर मग ऐकूयात आजच्या भागातलं तिसरे गीत. 1963 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल एक मंदिर. हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते नेंजिल और आलयम. त्याच्या गाण्याचं तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत. त्या गाण्याच्या सुरुवातीला हिरोईन सतार वाजवत आहे आणि गाणे गात आहे, तर हिरो हॉस्पिटलमध्ये बेडवर हे गाणं ऐकत आहे. हिरोईन अर्थात मीना कुमारी आणि हिरो अर्थात राजकुमार. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटामधलं हम तेरे प्यार में सारा आलम हे गीत.

0: कोंडलेल्या भावना मोकळी करणारी ही दोन गंभीर मूळची गीतं आपण ऐकली. अनेक वेळेला या कोंडलेल्या भावना शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीतात ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना हळूवारपणे साफ करून देऊ शकतो. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते असा एक श्लोक आहे. म्हणजेच गीत म्हणजे शब्द सूर यांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलं आहे ते संगीत. मागच्या भागात आपण ऐकलेलं मधुबन में राधिका, झनझन झननन छेडिल्या तारा ही अगदी गायन वादन आणि नृत्य या तिन्हींचा उत्तम मिलाफ होती. ऋषी, असंच एखादं गाणं आज पण श्रोत्यांना ऐकवता येईल का?
1: हो ताई, नक्कीच आपण श्रोत्यांना आपण ऐकू शकतो. राहतर आपण पुढचं गाणं तुम्ही आता जे म्हटलात त्याच संदर्भातलं गाणं आहे आपण निवड केलेली आहे. श्रोतो, 1976 साली वर्ष झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होता? श्रोतो, 1976 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते मेहबूबा. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या सिसकते साज या कादंबरीवर आधारित होता. जे गाणं आता आपण ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मन्ना डे यांनी आणि गाण्याचे बोल आहेत गोरी तोरी पेंजनिया. चला तर मग ऐकूयात मेहबूबा या चित्रपटातलं हे गीत.

0: या गाण्यात आपण ऐकलंय तंबोरा, जलतरंग, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार। यानंतर आपण पुढे जाऊया सतारीच्या पाश्चात्य मित्रमंडळींकडे। सतार हे असं तंतुवाद्य आहे जे गिटार, व्हायोलिन, ड्रम्स यांच्याबरोबर एकदम मेळ साधते, म्हणजे विजोड नाही वाटत, छान मिक्स होत। 1960 दशकात थोर सतारवादक पंडित आनंद शंकर आणि पंडित रविशंकर यांनी अमेरिकेतले प्रसिद्ध गिटारवादक यांच्या ग्रुप सोबत रागा रॉक हा प्रयोग केला आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। हा फ्युजन म्युझिकचा प्रकार होता, याच्यामध्ये राग संगीताबरोबर रॉक म्युझिकची सांगड घातली होती। त्यामुळे झालं असं की या संगीतांनी दोन संस्कृतींचा संवाद घडवून आणला, इंडियन आणि वेस्टर्न। सतार फ्युजन म्युझिक याविषयी अजून माहिती घ्यायला श्रोत्यांना आवडेल ना, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीत ऐकवून जाऊ दे।
1: नक्कीच ताई, वेळ झालेले आपल्या आजच्या भागातलं पाचवे गीत ऐकायचे। तो असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता? तो मी आता अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो चित्रपट आर के नारायण यांच्या 1958 सालच्या द गाईड या कादंबरीवर आधारित होता। गाईड हा चित्रपट दोन आवृत्तीमध्ये बनवला होता, एक अमेरिकन आवृत्ती आणि दुसरी भारतीय। अमेरिकन आवृत्ती ही 120 मिनिटाचा चित्रपट होता आणि भारतीय आवृत्तीमध्ये हा चित्रपट 183 मिनिटाचा होता। हा चित्रपट अमेरिकेमध्ये 1965 साली प्रदर्शित झाला तर भारतामध्ये 2 एप्रिल 1966 साली प्रदर्शित झाला होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे 3 आठवडे चालले होते। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। अतिशय फेमस गाणं या चित्रपटामधलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सतारीचा वापर मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेखरित्या साकारला गेला आहे। गाण्याचे बोल आहेत पिया तो से नैना लागे। चला तर मग ऐकूयात या गाईड चित्रपटामधलं पुढचं गीत।

तो असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता याच्या संदर्भातली सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या हा कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो। मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोतो, शर्मा विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। काही तुम्ही मगाशी बोलता बोलता फ्युजन हा शब्द वापरलात, तर त्याच्याबद्दल आणखी तुमच्याकडे काय माहिती असेल तर तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, कुठल्याही दोन संस्कृतींमधलं जे संगीत आहे ते जेव्हा आपण एकत्र पेश करतो तेव्हा त्याला फ्युजन म्हणता येईल। तर सध्या आपण जे काही बघत होतो की पंडित आनंद शंकर आणि पंडित रवी शंकर यांनी अशा पद्धतीने हे फ्युजन म्युझिक पेश केलं की जिमी हेंड्रिक्स हे प्रसिद्ध गिटार वादक किंवा यहुदी मेनुहिन हे प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि त्यांचा ताफा, तर यांच्यासोबत त्यांनी सतार, तबला अशा पद्धतीने शास्त्रीय संगीताचं फ्युजन केलं। गंमत अशी झाली की त्यामुळे अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये हे संगीत लोकप्रिय तर झालंच, पण तरुणाईला सतार आणि शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करायला हे खूप उपयोगी पडलं। तसंच पाश्चात्य संगीत म्हणजे नुसता धांगडधिंगा नाही, त्यांच्यातही महान कलाकार आहेत हे आपल्याकडे माहीत पडायला फ्युजन संगीताचा उपयोग झाला। सिनेमासृष्टीमध्ये RD बर्मन, OP नय्यर, सलील चौधरी, नौशाद वगैरे अनेक संगीतकार हे जुन्या संगीताला नवीन साज हा चढवतच होते, त्यामुळे आजची पिढी या सांगीतिक वारशाकडे जुनाट, आउटडेटेड म्हणून अजिबात बघत नाही, तर स्वतः पण नवनवीन प्रयोग करून पाहते। ऋषी, मला पंडित नीलाद्री कुमार यांच्याबद्दलही अजून सांगायला आवडेल, पण त्यापूर्वी एखादं सुमधुर गीत होऊन जाऊ दे।
1: नक्कीच, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गाण्याकडे आपण वळूयात। श्रोतो, 1966 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1984 साली प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाचा रिमेक होता? 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते मेरा साया। अभिनेत्री साधना यांनी राज खोसला यांच्या 3 सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या, त्यापैकी मेरा साया हा त्यांचा दुसरा चित्रपट होता। पहिला होता 1984 साली प्रदर्शित झालेला वो कोण थी, आणि तिसरा चित्रपट होता 1967 साली प्रदर्शित झालेला अनिता। मेरा साया हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झालेल्या पाठलाग या मराठी चित्रपटाचा रिमेक होता। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत नैनो में बद्रा छाए। ऐकूयात मेरा साया या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: तर हे गाणं ऐकायच्या तुम्ही म्हणालात की तुम्हाला निराद्री कुमार यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती श्रोतांना सांगायची आहे, तर ती माहिती तुम्ही आता श्रोतांना सांगू शकाल का?
1: हो, पंडित निलाद्री कुमार हे तरुण पिढीचे अतिशय आवडते अगदी गळ्यातला ताईत असलेले असे सतारवादक. ऋषी, त्यांनी झिटार नावाचं एक वाद्य स्वतः तयार केलंय बरं का?
2: झिटार?
1: झिटार, हा.
2: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये जशी गिटारला 5 तारा असतात तशा 5 तारा घेतल्यात आणि सतार जी आहे ती इलेक्ट्रिक रूपामध्ये मांडली, सो याला आपण इलेक्ट्रिक सितार किंवा झिटार असं म्हणता येईल. आणि तरुण लोक अगदी पंडित निलाद्री कुमार यांच्या मैफली असतात, शास्त्रीय म्हणजे पूर्ण शुद्ध शास्त्रीयच्याही असतात आणि फ्युजनच्याही असतात. त्याला इतकी गर्दी करतात की जणू एखाद्या विदेशी रॉक स्टारला जेवढी गर्दी होते त्याच्याही पेक्षा जास्त.
0: वा, तुम्ही आता जे वर्णन केलं त्याबद्दल ते झिटार वाद्य ऐकायला सुद्धा खूप छान वाटत असेल ना?
1: अतिशय भारी.
0: खूप नवीन माहिती ताई तुम्ही सांगितलीत. पण आता कसं आहे श्रोते हो की आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, कारण वेळेकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं गाणं मी तुम्हाला सोडून जातोय आणि हे गाणं तितकंच खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच ते आवडणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या स्वरसंध्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या मोबाईल क्रमांकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात, प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला सांगतोय 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 7414999185. शेवटचं गाणं मी तुम्हाला जे सोडून चाललोय ते 1963 साली प्रदर्शित झालेल्या दिल ही तो हे या चित्रपटामधलं भैरवी रागावर आधारित असून हे गाणे गायले आहे मन्ना डे यांनी. संगीतकार आहेत रोशन साहेब आणि गीतकार आहेत साहिल लुधियानवी. ऐकूया ते शेवटचं गीत, गाण्याचे बोल आहेत लागा चुनरी में दाग. चला तर मग असेच काही गाणी गोष्टी आणि नवीन वाद्यांच्या माहितीसह स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुम्हाला भेटायला पुनश्च येऊ. तोपर्यंत मला म्हणजे आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: ख्वाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आप

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना वाव मिळावा यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत, खुसखुशीत, रंगतदार, तजेलदार, मजेदार, उठावदार, बहारदार, दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची छलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या माझ्या स्नेहाचा ऋणानुबंधाचा प्रवास 4 वर्ष लवकरच पूर्ण करेल आणि आपण 5व्या वर्षात पदार्पण करू. तुमचं प्रेम असंच राहू द्या. गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या रविवारी 21 सप्टेंबरला आपला कार्यक्रम होऊ शकला नाही, कारण तात्कालिक परिस्थिती अशी होती की थोडीशी प्रकृती ठीक नव्हती. प्रकृती ठीक नाही म्हणून कार्यक्रम होणार नाही असं म्हटल्यानंतर माझ्या अलककार मित्रांनी स्वतः चौकशी केली, काहींनी मेसेजेस पाठवले, काहींनी कॉल केले. खूप बरं वाटलं आणि तुमच्या या औषधोपचारामुळेच आता मी ठणठणीत बरा झालेलो आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 28 सप्टेंबर 2025 आणि आपला प्रयोग क्रमांक आहे 172. चला तर वळूया सखी संपदा मंचच्या अलककडे, ज्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात. सखी संपदा मंचच्या सर्वे सर्वा समूह प्रमुखा अर्थात अलककार स्वप्नजा घाडगे यांनी. पहिली अलक आहे कोल्हापूर येथील सखी संपदा मंचच्या वतीने पाठवले डॉक्टर विद्या साळोखे यांनी. अलककार विद्या लिहितात, आयुष्यभर आदिवासी मुलांना पाठीवर धडे गिरवले, त्यांना माणूस म्हणून जगायला बळ दिले. आज थरथर त्या हाताने शाल अंगावर घेत डोळे भरून सत्कार करणारे आपले माजी विद्यार्थी असलेल्या जिल्हाधिकाऱ्याकडे ते पाहत होते. जीवन साफल्याचा आनंद गुरुजींच्या डोळ्यात साठला होता. वा अलककार विद्या, तुमचं नाव विद्या आहे आणि विद्यादानाचं पवित्र कार्य त्या ठिकाणच्या शिक्षकांनी केलं. त्यांचे विद्यार्थी कलेक्टर पदापर्यंत पोहोचले. मला वाटतं शिक्षकासाठी शिक्षक दिन झालेला आहे नुकताच आणि त्यांच्यासाठी मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, असेच आपले विद्यार्थी पुढे जाताना पाहून, अलककार मित्र पुढे जाताना पाहून मलाही त्या ठिकाणी आनंद होतो. वळूया पुढच्या अलककडे, सखी संपदा मंच बेंगलोर येथील अलककार वंदना प्रशांत सारापुरे. अलककार वंदना लिहितात, आई सदोदित मतभेद करणारी ती आज असह्य आईशी सदोदित मतभेद करणारी ती आज असह्य वेदनांच्या कल्लोळातून श्रमलेल्या तिने एक नवं सुखद नातं जन्माला घातलं आणि बाळाला कुशीत घेतलं. आता समजलं तिला आई म्हणजे काय असतं. तीच आता मूल होऊन आईच्या कुशीत शिरली आणि हळूच पुटपुटली, आज मला आई उमजली. वा वा, वंदन वंदना अलकार वंदन म्हणजे अगदी त्या ठिकाणी पुरी आई उमजली असेल तिला. खरं म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा, तसं त्या ठिकाणी आहे. आईची महती आई झाल्यानंतर जास्त योग्य पद्धतीने कळते, पण आईशी मतभेद असावेत पण मनगूज मात्र नेहमी असावं असं आरजे जगदीशला वाटतं. चला तर वळूया सखी संपदा मंचच्या वतीने पाठवले पुढची अलक नाशिक येथील अलककार विशाल लोणारी. दर रविवारी ती वृद्धाश्रमात मिठाई घेऊन येईल. बायका बाप्यांशी प्रेमाने गप्पा मारायची. एक नवी बाई विचारात पडली, किती चांगली आहे, सेवा करते ही. संचालक म्हणाले, ही 5 वर्षापूर्वी इथे तिच्या आईला सोडून गेली होती. आई गेली, आता दर रविवारी येते, पश्चाताप करत राहते. अलककार विशाल, का मुलांचं मन विशाल नसतं? हृदय का विशाल नसतं? त्या हृदयामध्ये एवढं विष का असतं आपल्या आई वडिलांबद्दल? आणि मग नंतर पश्चाताप काय, म्हणजे आत्ताच पितृपाक झाला आणि पितृपाकामध्ये त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी भरभरून त्या ठिकाणी काय केलं, पित्रांना खाली बोलवलं आणि त्यांच्यासाठी बरंच काय काय जेव खाऊ घातलं, जिवंत असतानाचं काय असा प्रश्न त्या ठिकाणी पडलाच की नाही. चला तर अलकप्रेमी सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे वळू. अलककार दीपा शिंगारे बदलापूर. अलककार दीपा लिहितात, सोसायटीत सारेच बोलत होते नवरात्रीत नवरंगाचे कपडे घालूयात आपण. माया त्यांना समजावत म्हणाली, या रंगाच्या गोंधळातून बाहेर पडून या वर्षी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांचे रंग उधळूया, यामुळे आपल्या येथील कलाकारांना संधी मिळेल. होय ना, सारेच आनंदाने तयार झाले. वा अलककार दीपा, एक नवा विचार तुम्ही मांडलात आणि म्हणून तुम्हाला वंदन आणि तुमच्या अलकला मानाचा मुजरा. खरंच आपण तोच तो विचार घेण्यापेक्षा, कपडे घालून मिळवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून कला मंच का स्थापन करू नये, आपण सगळ्यांनी मिळून कलेचे रंग का उधळू नयेत. उत्तम, जबरदस्त, भारीच. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलक आहे ईशा थोरात. अलककार ईशा लिहितात, तू तर घरातच असतेस की सतत फोन पाहत, हे टोमणे ऐकत आपलं काम आवरून ती स्मार्टफोनला शरण. त्या दिवशी तिला एका ऑनलाईन कोर्सची जाहिरात दिसली. सर्वांच्या नकतीने कोर्स करून एका मोठ्या कंपनीत घरातून काम मिळवले. आता टोमणे बात तर तिचं कौतुक करताना थकत नव्हते. वा अलककार ईशा, जय हो, मस्त, छान. टोमण्याला सचिन तेंडुलकर सारखं उत्तर द्यायचं. सचिन कधीच त्या ठिकाणी उत्तर देत नसे, सचिन आपल्या बॅटने बोलत असे आणि सेंचुरी मारून टोमणे बहादरांना गप्प बसवत असे. घरातून काम मिळाले मोठ्या कंपनीत, अभिनंदन आणि मानाचा मुजरा. चला तर वळूया सखी संपदा मंचच्या सर्वे सर्व कोल्हापूर. अलककार स्वप्नजा घाडगे. अलककार स्वप्नजा लिहितात, रस्त्यातच बसून रडणाऱ्या आजीला लेडी कॉन्स्टेबलनं विचारलं, आजी घर कुठं आहे, मी सोडते चल. आजीने मान वर केली, म्हणाला, जन्मले बापाच्या घरात, आले नवऱ्याच्या घरात, आता पोरांच्या घरात लेकी, मला कुठे घर. अलककार स्वप्नजा घरघर लावलीत तुम्ही माझ्या मनाला. खरंच घरघर लावलीत म्हणजे असं वाटलं की क्षणभर की का असा विचार, का असं करतो आपण आणि का आपण एखाद्याचं छप्पर हिरावतो आणि ज्या माणसाने आपल्यासाठी काबड कष्ट केले त्या आईवडिलांनाच आपण असं दूर लोटावं का. आणि त्या लेडी कॉन्स्टेबलने हीच अलग पुढे जर असं झालं असतं, लेडी कॉन्स्टेबल तिला आपल्या घरी घेऊन गेली, तर मात्र ही अलग कमालीची उंची गाठणारी असती, मानवतावादी असती, माणुसकीची असती. कदाचित लेडी कॉन्स्टेबल म्हणाली असती, आज मला आई मिळाली तरी सुद्धा जबरदस्त अलग झाली असती, कुठेतरी थोडीशी अजून वाढायला हवी होती, इतकंच, पण छानच. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते हो सखी संपदा मंचच्या वतीने पाठवलेली शेवटची अलक, अलककार अनिता दळवी इचलकरंजी. अलककार अनिता लिहितात, संपूर्ण शहराला पुराचा वेढा, परिस्थिती भयावह, शहरातील लहान थोर श्रीमंत गरीब लोक एकत्र येऊन समस्येवर उपाय शोधत होते. सर्वजण एक झाले ते पाहून फकीर म्हणाला, मुसीबत का पहाड क्या टूटा है हुजूर, मुसीबत का पहाड क्या टूटा है हुजूर, मुसीबत ने इंसान को इकट्ठा होने पे किया है मजबूर, किया है मजबूर. खरंच आहे अलककार अनिता, नीतिमत्ता आपण आपल्याला शिकवायला हवी. नीतिमत्ता निसर्ग आपल्याला शिकवून जातो, निसर्गाच्या पुढे कोण लहान कोण मोठा नसतो. पुन्हा एकदा अलककार स्वप्नजा घाडगे सखी संपदा मंचच्या अलग जमा करता, गोळा करता, नियमितपणे पाठवता. यासाठी तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तुम्हाला तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा, असंच प्रेम पुणेरी आवाज 107.8 FM वर दाखवत राहा. आणि पुण्याच्या आसपास राहणारी मंडळी असतील तर तळेगावला एक कार्यक्रम आहे, ज्यांना 5 ऑक्टोबरला शक्य असेल त्यांनी मला संपर्क करा आणि त्या कार्यक्रमात नक्की जा. साहित्यिकांची मांदी आळी तिथे तुम्हाला बघायला मिळेल, मेळावा भरलेला आहे. आणि त्यांच्या कार्यक्रमात गेलात तर तुमचं विनामूल्य तिथे स्वागत केलं जाईल, अगदी उत्तम कार्यक्रम तुम्हाला बघता येईल. छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. चला तर वळूया अलककार प्राध्यापक जाई दिलीप म्हात्रे महर्षी दयानंद महाविद्यालय परळ यांच्या अलककडे. अलककार जाई, तुम्ही फार रुसता राहू, असं का करता, 4-4, 5-5 पर्यंत तुम्ही अचानक अलग पाठवता, नियमितपणे पाठवा. मी तर म्हणतो तुमच्या महाविद्यालयातील मुलांना एकदा अलकवरचं प्रशिक्षण द्या, अलक लिहिती करा आणि एकदा आपण अलक महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या घेऊ आणि त्याची कॅप्टन तुम्ही असाल. चला तर अलक्कार जाईल लिहितात एक मदत अशीही. रस्त्यावर दिव्याखाली अभ्यास करणाऱ्या एका होतकर तरुणाला एका सद्ग्रस्ताने आपल्या घरात अभ्यासाला जागा दिली. परीक्षेला जाताना आई म्हणाली देवाला नमस्कार करून जा. हे ऐकून त्या तरुणाने सद्ग्रस्ताच्या घरी जाऊन त्याला नमस्कार करून परीक्षा केंद्र गाठलं. वा वा अलक्कार जाई जाई जुई अगदी फुल्ली तुमची अलक, सुगंधित तुमची अलक आहे, सुवासिक अलक आहे, म्हणजे प्राध्यापिका शोभताय तुम्ही आणि खरंच दमदार अलक आहे. आईचा देवाधिकार नमस्कार कर आणि त्याने त्या ठिकाणी माणसात देव शोधणं आणि त्या माणसानेही देवासारखंच काम करणं, मानाचा मानाचा मुजरा तुमच्या अलकला. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककार वर्षा श्रीकांत गंपावार वर्षाश्री. अलककार वर्षा लिहितात विचार आणि कृती या एका या विषयावर बोलताना ते सांगत होते की एका ठिकाणी त्या आजी अंतरुणात असलेल्या आजोबांना पाणी पाजत होती आणि तेव्हाच मुलाला आवाज देऊन म्हणाली अरे दिव्यात तेल भर बर, ज्योत चांगली प्रज्वलित ठेव बेटा. वा वा काय म्हणजे बोलायचं. एका ठिकाणी आजी अंतरुणावर आहे, आजोबाला पाणी पाजत होती, अंतरुणात असलेल्या आजोबांना पाणी पाजत होती आणि दुसरीकडे त्या ठिकाणी मुलाला आवाज देऊन म्हणाली दिव्यात तेल भर. म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय, कदाचित तो दिवा तेवत ठेवावा लागेल म्हणून त्या ठिकाणी तेल भर, किंवा प्रकाश असाच त्या ठिकाणी पडत राहू दे आणि माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी भरपूर आयुष्य लाभू दे, असाही विचार आहे. अलककर वर्षा कमालीचं लेखन करताय, अगदी गुंताय तुमच्या लेखनामध्ये, असंच ठेवा आणि असंच करत राहा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले बोरगाव रेमंड मध्य प्रदेश येथून प्रवासी टोपण्णवाने लिहिणाऱ्या अलककर प्रमोद सावरकर यांनी. अलककर प्रमोद लिहितात आनंद. श्रीमंत भास्कर शेठ म्हणाला माझ्याकडे सगळं आहे तरी मी आनंदी नाही. गरीब मुलाने हसत पिशवीतून कोरडी भाकरी दिली हे घ्या, माझं समाधानही सोबत आहे. वा वा अलककर प्रमोद अमोद आहात तुम्ही, म्हणजे मोद आहे तुमच्या लेखनामध्ये आणि तो मोद असाच टिकवा कारण तो मोद तुम्ही आम्हाला सगळ्यांना देताय आणि म्हणून तुम्ही प्रमोद आहात आणि तुम्ही प्रवासी आहात कारण आम्हाला तुम्ही मुसाफिरी करायला लावता. फक्त तेवढं एकदा मध्य प्रदेशचं बघून टाका. खूप छान तुमच्या अलकला, त्या गरीब मुलाला, समाधानी मुलाला, आनंदी मुलाला मानाचा मुजरा जगावं कसं मस्त मजेत. चला तर वळू या पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककर अरुणा गर्जे, ज्या सध्या सांगली येथे राहतात. अलककर अरुणा लिहितात विश्वास. सेलिब्रिटी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तो 8 तास रांगेत उभा राहिला आणि त्याचा नंबर येताच एका कार्यकर्त्याने त्याला समोर ढकलले, दुसऱ्या कार्यकर्त्याने पलीकडून ओढून घेतले. कसे बसे दर्शन घेऊन तो घरी आला तर घरचा गणपती बाप्पा असून म्हणाला झाले दर्शन, तिथे रांगेत तू 8 तास माझ्या दर्शनाची वाट बघत होतास आणि मी तुझ्याच घरात तुझी. नवस बोलायला सेलिब्रिटी कशाला हवाय, माझ्यावर विश्वास नाही. अलककर अरुणा तुम्हाला आम्हा तमाम भक्तांची करुणा कळली आणि परमेश्वर त्रिकाळात शोधावा, चराचरात परमेश्वर व्यापून राहिलाय हा संदेश तुम्ही दिलात. फार कमी लोकांना तत्वज्ञान पटतं पण मला पटलं आणि तुमच्या या तत्वज्ञानाला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया, ज्यांना आम्ही आता म्हणतो की अलकच्या राणी आहेत, अशा अलककार विमल बागडे नाशिक येथून लिहितात हिरवीगार साडी, तांबडा भडक ब्लाऊज, मोकळे केस, कपाळाला मळवट, हातात जळता कापूर, अंगात देवीचं वारं आलं, घुमेल घुमेल थोड्या वेळात. अलककर विमल अंधश्रद्धा, अंगात देवीचं वारं येणं ही एक प्रकारची अंधश्रद्धा अशासाठी की ती देवीचं वारं नसतं, ती एक मानसिकता असते आणि ती मानसिकता जेव्हा विकृतीकडे वळते त्याला मात्र ते खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा होते. वारं येणं किंवा देव अंगात येणं ही आपण श्रद्धेची फक्त बाजू, धर्माची बूज राखण्यासाठी ठेवली पाहिजे. मला वाटतं येईल अंगात असं म्हणणं म्हणजे त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी आणखीन काहीतरी वेगळं वाटत असेल, आणखीन काहीतरी त्या ठिकाणी आनंदाचा वेगळा काहीतरी सूर येत असेल असंही असू शकतं. चला तर वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले वाकड पुणे येथून अलककार सौ हेमांगी बोंडे. अलककार हेमांगी असं नका करू, रुसू नका आणि मला काय झालं म्हणून तुम्ही पुसूही नका, पण अलक मात्र पाठवत चला. अनक्रमांकी लिहितात, बघ माझे भाग्य देवळाच्या गळ्यातील देवाच्या गळ्यातील हार म्हणून चाललो. गर्वाने देवासाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील पुष्पहार बोलला, आणि तू प्रेताच्या शवावर विसावण्यासाठी वेळ आहे. या पुण्यवान व्यक्तीबरोबर मी देखील मोक्षाकडे जाणार आहे. तू उद्यापासून कचरा कुंडीच्या घाणीत किती दिवस राहशील देव जाणे, स्मित करत तो म्हणाला. अलक्रेमांगी खरं आहे, तत्वज्ञान मांडलं तुम्ही. आपण दुसऱ्यावर हसू नये, कारण आपली फार काही परिस्थिती वेगळी नसते. आणि दुसऱ्यावर का असायचं, का त्या ठिकाणी असा विचित्र विचार करायचा. देवाचा हार सुद्धा निर्माल्य होतो आणि शवावरचा हार हा त्याच्याबरोबर जळून जातो आणि मातीत मिसळतो पुन्हा मोक्ष मिळवण्यासाठी. उमदा विचार, दमदार विचार. अलक मात्र आठवणीत पाठवत राहा. अलकप्रेमी रसिक श्रोते, कुठेही जाऊ नका, मी अल्पशी विश्रांती घेतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम ये वर्ड भी ये यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज प्रयोग क्रमांक 172 आणि 28 सप्टेंबर 2025 अर्थात या महिन्यातील शेवटचा कार्यक्रम, आणि पुढच्या महिन्यात आपण 4 वर्ष पूर्ण करून 5व्या वर्षात पदार्पण करतोय। आपला कार्यक्रम अखंडपणे असा चालू राहील अशी मी ग्वाही देतो, आणि तुम्ही त्यासाठी सगळ्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना करा की आपला कार्यक्रम दिवसेंदिवस याच पद्धतीने पुढे जात राहो आणि यशाची एक एक उंची गाठत राहो। अलग प्रेमी रसिक श्रोते, आतापर्यंतच्या तुम्ही ऐकलेल्या सगळ्या अलग वेगवेगळ्या विषयांवरच्या होत्या, धमाकेदार होत्या, आशय संपन्न होत्या, भाषा सौष्ठव अलगला होत, सर्वार्थाने सुंदर अशा अलग, सर्वांग सुंदर अशा अलग तुम्ही ऐकल्यात। आता आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलग कडे, जी पाठवली आहे आभारस्पर्शीय टोपण नावाने लिहिणाऱ्या नाथसदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून अलंकार वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख यांनी। मैत्रिणीकडे पार्टीला जाते म्हणून ती जी गेली ती परत आलीच नाही, जंग जंग पचाडून शेवटी आईने दम सोडला। बापरे, भयानक आहे। म्हणजे मैत्रिणीकडे पार्टीला जाते ती गेली ती आलीच नाही, तिचं काही बरं वाईट झालं, तिला पळवलं गेलं की ती पळून गेली, पळून गेली असेल आणि तिला आईची काळजी नसेल तर ती करंटी आहे, तिला पळवलं असेल तर ती माणसं नीच आहेत, आणि तिचं काही बरं वाईट झालं असेल, अपघात झाला असेल तर तो का कळला नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडला। पण 2 ओळींमध्ये तुम्ही आईला मुलीचं असणारं महत्व सांगून दिलं, आईचा जीव मुलांमध्ये किती गुंतलेला असतो ते तुम्ही स्पष्ट केलं, आणि म्हणून खरं म्हणजे तुमच्या छोट्याशा अलगला भाषेच्या बाबतीत आणि धक्का तंत्राच्या बाबतीत मानाचा मुद्रा देणं खरंच आवश्यक आहे। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलक कडे, जे आपल्याला पाठवले विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सकपाळ यांनी। अलककार चेतन लिहितात, तो त्याचं आवडीचं काम करत असताना लोक त्याला बरंच काही बोलू लागले, लोकांच्या बोलण्याने त्याचं मन खचत चाललं होतं। तेव्हा एक दिवस त्याला देवळात तीच लोक देवाला देखील नाव ठेवताना आढळली, आणि मग तो लोकांच्या बोलण्याचा विचार सोडून पुन्हा जोमाने आपल्या कामाला लागला। वा अलका चेतन, खूप छान। मी तर म्हणतो लोक काय म्हणतील हा प्रश्नच आपल्या मनात येऊ नये। लोक काय म्हणतील, लोकांचं कामच आहे म्हणायचं, आणि लोक काय म्हणतील या उक्तीतले लोक कोण आहेत? आपणच। आपण इतरांना बोलतो, इतर आपल्याला बोलतात, त्याचे मी फिट्टम फाट फार विचार करत बसायची आवश्यकता नाही। जगत राहायचं, आपल्याला हवं तसं वागत राहायचं, अर्थात समाज उपयोगी, समाजाला विघातक आपण वागत असू तर मात्र आपण विचार करायला हवा, आणि त्या नकोट्या वाटेला आपण जाऊ नये। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते या पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले सनाया टोपण नावाने लिहिणाऱ्या यवतमाळ येथील अलककार संगीता नागदिवे। अलकर संगीता लिहितात, मुले छोटी असताना फावल्या वेळामध्ये ती भागवान पिक्चर बघून रडायची. 30 वर्षानंतर मात्र तिने एकही अश्रू डोळ्यात पाहिला नाही. अलकर संगीता, एकही अश्रू तिच्या डोळ्यात आला नाही की एकही अश्रू तिने पाहिला नाही असा प्रश्न माझ्या मनात पडला. पण मला वाटतं एकही अश्रू तिच्या डोळ्यात आला नाही, कदाचित तिची मुलं तिला सोडून गेली असावीत आणि भागवान चित्रपट बघितल्यामुळे तिच्या मनामध्ये आता कोरडेपण आला असावा, किंवा कदाचित तिला असं वाटत असेल की पंखात बळ आल्यानंतर ते भरारी घेतीलच आणि भरारी घेतली पाहिजे कारण प्रत्येकाने विकास साधला पाहिजे. पण मला वाटतं हा विकास काय कामाचा, ती इमारत काय कामाची जी पायाला विसरते, ते झाड काय कामाचं जे मुळाला विसरतं, आणि ती मुलं काय कामाची जे आपल्या आईवडिलांना विसरतात. मी म्हणतो, मी नेहमी सांगतो, रस्त्यातून चालताना घसरू नका, रस्त्यातून चालताना घसरू नका. प्रसंग किती वाईट आला तरी आई वडिलांना विसरू नका, आई वडिलांना विसरू नका. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे यांनी. अलंकार स्वप्ना लिहितात तर्पण. त्याने आपला अन्नदाता असलेल्या पूरग्रस्त पंजाबवासियांना भोजन सामग्री पाठवून महालय अमावस्येला श्राद्ध तर्पण केले व दुःखितांच्या पूर्वजांचाही आशीर्वाद मिळवला. अलकर स्वप्ना, मानाचा मानाचा मानाचा मुजरा आपल्या लोकांसाठी म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी आपण पितृपाकामध्ये कागोळ ठेवतोच. आपण त्या ठिकाणी आपल्या पितृपाकामध्ये त्यांच्यासाठी काही ना काही व्यवस्था करतो, पण इतरांसाठी करणं आणि तेही अन्नदात्यासाठी करणं, मला वाटतं जॉली LLB 3 समोर ठेवून ही अलक लिहिली असावी. अप्रतिम आहे आणि खरंच सुंदर आहे. आपण नेहमी आपल्याबरोबर इतरांचा विचार करायला हवा. आपल्याला 10 पैसे दिले असतील तर इतरांना 2 पैसे तरी आपल्याला देता यायलाच हवेत, कारण तेही आपलेच असतात. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले असिस्टंट प्रोफेसर असणारे अलकार भारतकर BT अंबाजोगाई. अलकार BT लिहितात, दारूच्या नशेत झिंगून हास्य विनोदात रंगलेली आईला म्हातारी काय करत असेल रे हेडफोन्सच, हेडफोन्सच होय र, ऐकत असेल की गाणी बिणी तिच्या युगातली, असं म्हणून गिलास उचलताच म्हातारी टपकली. कानाला धरून तुझा बा याच पेल्यात गेला, त्याची कर्म कहाणी ऐकून धक्का बसला. अलकार भारतकर

म्हातारी टपकली. मला क्षणभर असं वाटलं म्हातारी टपकली आणि याला तसा मेसेज आलाय. मग पूर्ण अलग पुढे गेल्यानंतर मला कळलं म्हातारी टपकली म्हणजे म्हातारी तिथे आली आणि तिने दारूच्या नशेत झिंगलेल्याला दूर केलं, दारूपासून दूर केलं, बा तुझा याच्यातच गेला हे त्याला सांगितलं आणि त्याची कर्माची कहाणी त्याला वाचून दाखवली, ऐकून दाखवली. वा खूपच छान. चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलककार मृणाल प्रभूणे. अलककार मृणाल, तुम्ही देखील मध्ये मध्ये रुजता, 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला आठवण येते आणि मग अलक पाठवता. नियमितपणे अलक पाठवत राहा. नियमितपणे अलक पाठवली तर त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल. अर्ध्या तासाचा कार्यक्रम सध्या आपण करतोय कारण वेळ फारच कमी उपलब्ध असते, म्हणजे वेळेमध्ये कामं होत नाहीत पटापट सगळी आणि मग नाईलाजाने त्या ठिकाणी कार्यक्रमाची वेळ थोडीशी कमी करावी लागते. पण तुम्ही मात्र नियमितपणे अलग पाठवत चला. चला तर ऐकूया अलककार मृणाल काय लिहितात. तू कुंपणाबाहेर येणारच नाहीस का? कशी येणार रे, बंधन असतात. मग मीच तुझ्या परिघात येतो. पण तुझा आत्मविश्वास खंबीर असला आणि सोबत माझ्यासाठी सन्मान आणत असशील तरच ये. अलककार मृणाल, कमालीची अलक आहे, कमालीची अलक आहे. म्हणजे इतकी सुंदर अलक तुम्ही मांडलेत की तू जर सन्मान आणणार असेल माझ्यासाठी तर ये. मी माझं कुंपण ओलांडून येत नाहीये. कुंपण म्हणजे माझ्यावरच्या जाचक अटी नव्हे तर माझ्या मनावर घातलेली मी बंधन. कुंपण म्हणजे आई वडिलांनी ओढलेली रेग नव्हे तर मीच मला दिलेली समज. म्हणजे मला तुझ्या बरोबर कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत, ते सगळे लग्नानंतर, असं ठामपणे सांगणारी ही स्त्री, ही प्रेयसी, तिला मानाचा मुजरा दिलाच पाहिजे. इतकं खंबीर असणं गरजेचं असतं कारण प्रेम हे फक्त शरीराचं नसतं, ते दोन मनांचं मिलन असतं, ते मनोमिलन असतं. अतिशय सुंदर अलककार मृणाल, नियमितपणे अलक पाठवा. मध्ये मध्ये पाठवायचं विसरता की राहून जातं माहीत नाही. आपला कार्यक्रम नियमितपणे थोडा होत नाहीये पण तरी त्यातही तुम्ही सातत्य ठेवा अलग पाठवण्याचं. चला तर वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहनकर. अलककार उपेंद्र लिहितात, पूर्वीपेक्षा आजच्या बदललेल्या मोसमात केव्हा वादळ उठेल आणि केव्हा गारा पडतील हे सांगता येत नाही, म्हणून स्वतःच्या संरक्षणाचं साहित्य ती नेहमी जवळ ठेवायची. परवाची गोष्ट, चोराला घाबरून पळणारी केतकी त्याला चांगलाच चोप देताना पाहिलं. वा अलककार उपेंद्र, खरंच आहे. मला बिंदास चित्रपट आठवला, म्हणजे जी मुलगी आधी शामळू होती ती नंतर देखील बिंदास होते म्हणून पिक्चरचं नाव बिंदास. खरंच आहे, घाबरायचं का, दचकायचं का, वाचकायचं का? आपण शिकलं पाहिजे, आपण सवरलं पाहिजे, आपण मजबूत झालं पाहिजे. आपण शांत चित्ताने विचार करण्याऐवजी आपण त्या ठिकाणी सगळ्यांना सामोरं जायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो, जीवन आपलं सार्थकी लावू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले अलककार सुलभा सत्तुरवारेने पुणे येथून. अलककार सुलभा, एक विनंती आहे. तळेगाव दाभाडे येथे छंदोगमात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मानचा कार्यक्रम आहे 5 ऑक्टोबरला सकाळपासून आहे. साहित्यांची, साहित्यिकांची मांडी आहे तिथे भेटणार आहे. साहित्यिकांचा संपूर्ण परिवार तिथे येणार आहे. पुण्याच्या आसपास राहणाऱ्या माणसांनी कार्यक्रमाला आवर्जून जावं कारण आपले अलककार अमरदीप अर्थात हृदय जॉकी यांनी त्या ठिकाणी तशी विनंती केली आहे. आणि शिवाय त्यांचा कार्यक्रम मी 2 वर्ष जवळून पाहिलाय, अतिशय उत्तम असतो. कार्यक्रमाची आखणी नेटकी असते आणि आर्थिक भार सहन करावा लागत नाही. जे काही त्यांची 50-100 रुपये शुल्क असेल त्याच्यात ते आपल्याला जेवण मिळतं आणि आनंद मिळतो, आनंद लुटता येतो. मला वाटतं तुम्हाला जायला काहीच हरकत नाही. अलककार सुलभा लिहितात, 5 वर्ष झाली लग्नाला, दारुडे नवऱ्याचा मार सहन करत होती पण आज त्याने 4 वर्षाच्या लेकरावर आणि स्वतःच्या आईवर हात टाकलेला पाहून ती चंडिकेचं रूप धरून धावली आणि त्याला घराबाहेर ढकलून दिलं, दार लावून घेतलं. अलककार सुलभा, अगदी सुलभ पद्धतीने तुम्ही मांडलं, सांगितलं की स्त्रीने आता कणखर होणं गरजेचं आहे. स्त्रीचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे, सुलभीकरण नव्हे, सक्षमीकरण, समर्थ होणं गरजेचं आहे.
स्त्री पुरुष समानता त्या ठिकाणी किती दिवस कागदावर राहणार आणि किती दिवस स्त्री मार खाणार असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला नाहीत, तर तुम्ही त्याच्यावर उपाय सांगितलात आणि तो सुद्धा रोखोक उपाय सांगितलात. पण मला प्रश्न तरी इथे पडतो, ती मार खात का राहिली होती? जेव्हा 4 वर्षाच्या लेकरावर परिस्थिती आली तेव्हा तिने हात उचलला, तोच हात जर आधी उचलला असता तर कदाचित दारूही सुटली असती आणि 4 वर्षाच्या लेकरापर्यंत पोचण्याची गरजही लागली नसती. खरंच विचार करायला काही हरकत नाही, स्त्री दाक्षिण्य स्वभाव त्या ठिकाणी पुरुषाचा असेल असं नाही, पण पुरुषाने आता बदलायला पाहिजे, काट टाकायला पाहिजे, स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात आली पाहिजे असं मला वाटतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले डीपी या टोपण नावाने लिहिणाऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील अलकर दीपक पटेकर यांनी. अलकर दीपक, तुमचं पण असंच आहे राव, आठवलं की तुम्ही अलक पाठवता, पाठवा ना नियमितपणे. तुम्ही तर किती लोकांना मोठं करता, आम्हाला तुम्हाला मोठं करायचं आहे. तुम्ही इतके मोठे आहात, अजून तुमचं नावलौकिक व्हावा आणि सगळीकडे अलकर दीपक यांचं नाव पोचावं. आणि रेडिओ मला वाटतं एक चांगलं माध्यम आहे आणि पुणेरी आवाजवरचा अलकची झलक हा कार्यक्रम खूप लोकांपर्यंत पोहोचलाय. आत्तापर्यंत 1000 अलककरांनी अलक लिहिले आहेत आणि 172 कार्यक्रम झाले आहेत. 10,000 जास्त आत्तापर्यंत श्रोत्यांनी कार्यक्रम ऐकलाय. तर मला वाटतं तुम्ही नियमितपणे अलक पाठवा आणि नियमितपणे आमच्या साहित्याला तुमच्या वर्तमानपत्रामध्ये स्थान देत चला, एवढी एक विनंती मात्र मान्य करा. अलक दीपक लिहितात, परिस्थितीमुळे नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाच्या साड्या स्वतः परिधान करणे तिला शक्य नव्हते, पण मंडपातील देवी रोज नवी साडी नेसवण्याचे भाग्य तिच्या पदरी होते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हास्य समाधानी मनाची पोचपावती देत होत. वा अलकर दीपक, मी खरं सांगू, अगदी मनापासून सांगू, जो इमारत बांधतो त्याला तिथे राहता येत नाही, ही खंत आहे. रेल्वेचं काम करणाऱ्या किंवा प्लेनचं काम करणाऱ्या माणसांना रेल्वेतून प्लेनमधून प्रवास करणं शक्य नसतं, पण समाधान मात्र मिळतं हे काम मी केलंय आणि तेच समाधान तुमच्या अलकमधील तिला मिळालंय, जिला मंदिरातील देवीला साडी नेसवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालीय. पुण्य तिच्या पदरी पडलंय आणि त्याच पुण्यामुळे आज ना उद्या तिच्या आयुष्यातील बेकारीची बेरोजगारीची गरिबीची जागा नक्कीच तिचं भाग्य उजळून घेईल असं मला वाटतं. प्रसन्न होईल माता, कारण माता ही सगळ्यांची माता असते. अलकर दीपक, खूप सुंदर अलक लिहिली, मानाचा मानाचा मजर तुमच्या अलकला. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, ऐकत राहा, नियमितपणे ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM, कारण पुणेरी आवाज 107.8 FM वर तुमच्या सर्व अभिरुचींना आस्वादामध्ये परावर्तित करण्याचं काम आम्ही करत असतो. तुमच्या सर्व प्रकारच्या गरजा आम्ही इथे पूर्ण करत असतो. त्या सर्व प्रकारच्या गरजा म्हणजे ऐकण्याच्या, कार्यक्रम ऐकण्याच्या. आणि मग आमचे अलककार विशाल म्हणतात की तुम्ही नियमितपणे अलकचा कार्यक्रम करत राहा. धन्यवाद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात मी परमात्म्याचा सत्य परिचय याबद्दल सांगत असताना उषा दिदींच्या व्याख्यानातील ती ब्राह्मणाची गोष्ट सांगितली होती आणि त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल कोणाची आठवण केल्याने काय मिळेल याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ज्ञानाविना गती नाही. पुढे उषा दिदी सांगतात, एकदा त्यांनी एक कार्टून बघितलं ज्यामध्ये एक व्यक्ती वर्तमानपत्र वाचत होता आणि त्यात जे कॉलम असतात त्या प्रत्येक कॉलम मध्ये परमेश्वराविषयी काही ना काही लिहिलेले होते. पहिल्या कॉलम मध्ये लिहिले होते, प्रकृती ईश्वर आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिले होते, आत्मा सो परमात्मा, हम सो हम. तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिले होते, ब्रह्म ईश्वर आहे. चौथ्या कॉलम मध्ये लिहिले होते, परमात्मा सर्वव्यापी आहे, कुठे नाहीये, कणाकणामध्ये ईश्वर आहे. पाचव्या कॉलम मध्ये लिहिले होते, परमात्मा निराकार आहे, ना नाव आहे, ना रूप आहे, ना आकार आहे. सहाव्या कॉलम मध्ये लिहिले होते, परमात्मा साकार आहे, जितके पण इष्ट देवी देवता आहेत ही सर्व ईश्वराचीच रूपे आहेत. आणि खाली मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले होते, परमेश्वर असं काहीही नाहीये, जर आहे तर प्रमाण द्या. जशा प्रकारे विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीचे प्रमाण दिले असते तसेच परमेश्वराविषयीही प्रमाण द्या. आता जो व्यक्ती हे वर्तमानपत्र वाचत होता त्याने हे सर्व कॉलम वाचल्यानंतर काय बरे निर्णय घेतला असेल? सत्य काय आहे? का हे सगळं सत्य आहे की प्रकृती ईश्वर आहे, आत्माच परमात्मा, ब्रह्म ईश्वर आहे, सर्वव्यापी आहे, निराकार आहे, साकार आहे, काहीच नाही, का हे सगळं सत्य आहे, का यातील एक सत्य आहे, किंवा सत्य काही वेगळंच आहे ज्याला मनुष्याने अजूनपर्यंत समजलेलं नाही. पुढे उषा दिदी म्हणतात, यावरून एक गोष्ट आठवते. एकदा पाच अंध व्यक्तींना सांगितले गेले, तुम्ही हत्तीला स्पर्श करून हत्तीचं वर्णन करा, हत्ती कसा आहे. आता ते होते सर्व अंध. त्यांनी हत्तीला स्पर्श केला व हत्तीचे वर्णन करावयास सुरुवात केली. एकाने हत्तीचे पाय पकडले आणि म्हणाला, हत्ती खंबासारखा आहे. एकाने पाठी स्पर्श केला आणि म्हणाला, हत्ती भिंतीसारखा आहे. एकाने हत्तीचे शेपूट पकडले व म्हणाला, हत्ती रशीसारखा आहे. एकाने सोंड पकडली आणि म्हणाला, हत्ती सापासारखा आहे. एकाने कान पकडले आणि म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. शेवटी हत्ती आहे तरी कसा? का हे सगळं पाच जणांनी सांगितलेलं की हत्ती खांबासारखा, हत्ती भिंतीसारखा, रश्शीसारखा, सापासारखा किंवा सुपासारखा, ह्या सर्व पाच गोष्टी बरोबर आहेत? का सत्य काही वेगळं आहे की ह्या पाच मधलं एक सत्य आहे? आता बघणारा मनुष्य असंच म्हणेल ना की ह्या सर्व पाच जणांनी जे काही वर्णन केलं त्यापेक्षा हत्ती वेगळा आहे. कारण जे हत्तीचं रूप ते अंध व्यक्ती पाहूच शकत नाहीत ते काय बरे वर्णन करणार? आणि जो हत्तीला पूर्णपणे पाहू शकतो तो हत्तीचे संपूर्ण रूप बघत आहे. आणि अंध व्यक्ती त्यांनी ज्या ज्या भागात स्पर्श केला, जे अनुभवले त्याप्रमाणे वर्णन केले. अशाच प्रकारे मनुष्य आत्म्यांचं पण झालं आहे. ज्याने ज्याच्यामध्ये भावना ठेवली आणि काही प्राप्ती झाली त्याच्यावरून त्यांच्यासाठी तो परमात्मा आहे असं झालेलं आहे. पण हे सगळं सत्य आहे का? कितीतरी मतमतांतर आहेत आणि सुसृष्टीमध्ये हे सर्व मतमतांतरामध्ये हे सगळंच सत्य आहे का? यातील एक सत्य आहे का? सत्य काही वेगळं आहे
बघूया आपण, पण एक छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: ब्रेक नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळींनो, ब्रेक वर जाण्याआधी जी गोष्ट आपण ऐकली त्यात अंध व्यक्तींनी वर्णन केले ते म्हणजे हत्ती आहे का? नाही ना, हत्तीचे रूप तर काही वेगळेच आहे ना. अगदी तसेच आपले झाले आहे. आपण परमेश्वराचा एक एक भाग त्याचाच अनुभव केलाय. आपल्याला आजही परमेश्वराला संपूर्णपणे ओळखता आलेले नाही. आणि म्हणूनच मनुष्य जेव्हा मंदिरात जातात तेव्हा काय म्हणतात? नाही नाही नको, राह दिखाओ प्रभू. डोळे तर आहेत, मग हे डोळे असतानाही आज सृष्टीमध्ये मनुष्य नेत्रहीन कसा काय? कारण ज्ञानाचे हे दिव्य चक्षू आपल्याकडे नाहीयेत ना. आपल्याला संपूर्ण ज्ञान परमेश्वराबद्दल कुठे आहे? आणि जोपर्यंत ईश्वराचं वास्तविक स्वरूप आपण ओळखू शकत नाही तोपर्यंत आपण असेच भटकत राहणार. आणि म्हणून म्हटलं जातं, आज अंधेरे में है इंसान, भटक रहा है, सत्याचा शोध घेत आहे. आणि जेव्हा तो थकू लागतो, हार मानतो, तेव्हा म्हणतो, परमेश्वर असं काहीही नाहीये, जर असेल तर प्रमाण द्या. त्यामुळे हळूहळू जगामध्ये नास्तिकवाद वाढत चालला आहे, कारण ईश्वराचा वास्तविक परिचय कोणालाही माहिती नाही. त्यावर उषा दिदी असं म्हणतात, असं काही नाही की ब्रह्माकुमारींनी काही मत दिली तुम्हाला आणि तुम्हाला ती ऐकायची आहेत. नाही, आज आम्ही तुम्हाला काही मत देतो आणि त्या कसोटींवर तुम्हाला ते कसून पाहायचं आहे की परमेश्वर कोणाला म्हटले जाते. आणि ज्या मान्यता आपल्या जवळ आहेत त्या मान्यताही या कसोटींवर कसून पाहायच्या आहेत की खरंच त्या सत्य आहेत. आणि ह्या कसोटी म्हणजे पाच गोष्टी. पहिली गोष्ट, ईश्वर त्याला म्हणतात जो सर्व धर्म मान्य आहे, ज्याला सर्व धर्मातील लोक ईश्वराच्या रूपामध्ये स्वीकार करतात, त्याला म्हटलं जातं सत्य. गॉड इज वन, परमेश्वर एक आहे. सगळ्या धर्मातील लोकांनी ईश्वराला त्या रूपामध्ये स्वीकार केलं आहे, अशालाच परम सत्य म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, परमात्मा त्याला म्हटलं जाईल जो सर्वोच्च शक्ती आहे, ज्याच्या वरती कोणीही नाही, जो सगळ्यांचा मातपिता, बंधू, गुरु, रक्षक आहे, त्यालाच म्हटलं जाईल परमात्मा. त्याचं कोणीही मातपिता होऊ शकत नाही, त्याचं कोणीही बंधू, गुरु, शिक्षक असू शकत नाही. तोच सर्वांचा मातपिता, बंधू, गुरु, रक्षक आहे. तो जो सर्वोच्च शक्ती आहे, जे जगातील सर्व त्याला म्हणतील परमात्मा. तिसरी गोष्ट, परमात्मा त्याला म्हणणार जो सर्वोपरी आहे, म्हणजेच मनुष्य आत्मा सृष्टीतील ज्या चक्रांमध्ये येतात परमात्मा त्या सर्व चक्रांपासून निराळा आहे. जसे मनुष्य आत्मे जन्म आणि मृत्यू या चक्रात येतात, देह आणि देहाचे संबंध या चक्रामध्ये येतात, कर्म आणि कर्मफळ या चक्रांमध्येही येतात, पाप आणि पुण्य याचं चक्र, सुख आणि दुःख या चक्रामध्येही मनुष्य आत्मे येतात, परंतु परमात्मा म्हणजे जो त्या सर्व चक्रांपासून निराळा आहे. चौथी गोष्ट, परमात्मा त्याला म्हणणार जो सर्वज्ञ आहे, ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे सृष्टीवरील आदि, मध्य आणि अंत याचं ज्ञान आहे, त्याला त्रिकालदर्शी म्हटलं जातं, जो त्रिलोकी नाथ आहे, तिन्ही लोकांचा नाथ आहे, जो त्रिनेत्री आहे, म्हणजे मनुष्य आत्म्यालाही ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारा आहे, जो त्रिमूर्ती आहे म्हणजे गॉड, गॉड मध्ये जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर, डी म्हणजे डिस्ट्रॉयर। या संसारातील स्थापना, पालना आणि विनाशाचे जे कर्तव्य आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांकडून करून घेणारा तो रचयिता त्या सर्वांचा, तो परमात्मा। आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्याला लागू होतात, जो त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, त्रिनेत्री, त्रिमूर्ती। आणि पाचवी गोष्ट, परमात्मा त्याला म्हणणार जो सर्व गुणांमध्ये अनंत आहे, सर्व शक्तिवान आहे, ज्याच्यासाठी म्हटलं जातं, सागर की स्याही बनाओ, जंगलों की कलम बनाओ, धरती का कागज बनाओ और स्वयं माँ सरस्वती बैठकर परमात्मा की महिमा लिखे तो भी अप्रम अपार है। इतकी अनंत महिमा ज्याची आहे तो म्हणजेच परमेश्वर। आता ह्या पाच गोष्टी ज्या मान्यतांबरोबर लागू होतील ते म्हणजे सत्य, बरं का? आता आपण इथे घेऊया छोटासा ब्रेक।

0: आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.
1: ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचे. ब्रेकवर जाण्याआधी आपण पाच गोष्टी ऐकल्या, म्हणजेच पाच कसौटी. त्या कोणत्या आहेत, आहे का लक्षात? बरं, पुन्हा एकदा सांगते. एक, सर्वधर्म मान्य. दुसरी, सर्वोच्च शक्ती. तिसरं, सर्वोपरी. चौथं, सर्वज्ञ. आणि पाचवं, सर्व गुणांमध्ये अनंत. मग आता आपण ह्या पाच गोष्टींवर आपल्या ज्या ईश्वराबद्दल मान्यता आहेत त्या एक एक गोष्टीवर कसून पाहूयात. या एक एक कसोटीमध्ये आपल्या ईश्वराबद्दलच्या मान्यता आपण कसून पाहूयात आणि मग आपल्या लक्षात येईल की सत्य काय आहे. पहिला कॉलम काय होता? प्रकृती परमेश्वर आहे. खरच प्रकृती बरोबर या पाच कसोटी लागू होतील का? प्रकृतीला परमेश्वराच्या रूपात सर्व धर्मातील लोक स्वीकार करतील का? प्रकृतीला सर्वोच्च शक्ती म्हणता येईल का? कोणत्या कवीने खूप सुंदर गीतांच्या पंक्ती लिहिल्या आहेत? वो कौन चित्रकार है, वो कौन चित्रकार है. ऐकली नाही कविता? मजाने एवढं प्रकृतीचं सुंदर चित्र रेखाटलं असा तो कोण चित्रकार आहे? मग सत्य काय आहे? प्रकृती परमेश्वर असं म्हणणं सत्य की प्रकृती परमेश्वराची रचना आहे असं बोलणं सत्य?

जर प्रकृती परमेश्वराची रचना आहे हे सत्य आहे, तर प्रकृतीला परमेश्वर मानणं हे अज्ञान आहे. बरं, दुसरी गोष्ट कोणती होती? आत्माच परमात्मा आहे. मग आपण ही मान्यता या पाच गोष्टी म्हणजे पाच कसोटीवर कसून पाहतोय. आत्माच परमात्मा हे किती सत्य आहे? जर आत्माच परमात्मा आहे तर मग मंदिरात जाऊन आपण असं का म्हणतो? तुम्ही ऐकलं असेल, तुम मात पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा से सुख घनेरे. मग सत्य काय आहे? आत्माच परमात्मा की आत्मा परमात्म्याची संतान आहे, असं बोलणं योग्य आहे? आपण अध्यात्मामध्ये हा अनुभव घेतलाय ना, की मी आत्मा आणि माझं शरीर, या शरीराला चालवणारी मी चैतन्य ऊर्जा प्राणशक्ती आत्मा आणि माझ्या आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा. मग आत्माच परमात्मा कसं काय होऊ शकतं? आत्मा सो परमात्मा असं म्हणणं अज्ञान होईल. काही लोक समजतात जीवनात जर आपण पुरुषार्थ केला तर आपण परमात्म्यासारखं बनू शकतो. परमात्मा ही काही बनण्यासारखी गोष्ट आहे का? कोणती डिग्री आहे का? जर मनुष्याने पुरुषार्थ केला आणि त्याला ती डिग्री प्राप्त होईल? मनुष्य संसारामध्ये पुरुषार्थ करून काहीही बनू शकतो. कुणी मनुष्य स्वतःचा बाप नाही बनू शकत, हा दुसऱ्यांचा पिता बनू शकतो. मनुष्य जसं कर्म करतो तसे त्याला टायटल मिळतात. जसं पाप कर्म केलं तर पापात्मा, पुण्य कर्म केलं तर पुण्यात्मा, कुणी महान कर्म केलं तर महात्मा, कुणी धर्माचं काही कार्य केलं तर धर्मात्मा, दिव्य कार्य केलं तर देवात्मा. आणि तुम्ही ऐकलं असेल पापात्माय, पुण्यात्माय, धर्मात्माय, देवात्माय, पण परमात्माय ऐकलंय का? नाही ना. कारण देवी देवता अनेक आहेत, आपण ऐकलंय 33 कोटी देवी देवता. आत्मा अनेक आहेत म्हणून पापात्माय, पुण्यात्माय, पण परमात्मा तो तर एकच आहे. म्हणून परमात्माय असं कधीच तुम्ही ऐकलं नसेल, कारण परमात्मा एकच आहे. म्हणून परमात्मा ही काही बनण्याची गोष्ट नाही, ती कोणती डिग्री नाही की आपण प्राप्त करू. हा आपण पित्यासारखं बनू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की आपणच पिता झालो, आपणच आपला पिता नाही होऊ शकत. काही लोक समजतात की सागरामधून बुडबुडा निघाला आणि सागरामध्येच समावून गेला, तसंच आपण पण परमात्म्याचे अंश आहोत आणि परमात्म्यामध्ये समावून जाणार आहोत. हे किती सत्य आहे? सागरामधून बुडबुडा निघतो आणि सागरामध्ये सामावतो तर त्या बुडबुड्याचं अस्तित्वच समाप्त होईल ना. बुडबुडा बुडबुडा राहतच नाही, तो समुद्राचा भाग बनतो म्हणजे समुद्र बनतो. परंतु आत्म्यासाठी काय म्हटलं जातं? की मी अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा, ज्याचा विनाश ही नाही होत, ती सतत शाश्वत आहे. म्हणजे शाश्वत आहे, अविनाशी आहे, ते परमात्म्यामध्ये कसं समावू शकत? आणि जर समावून गेलं तर आत्म्याचं असं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. मग अजर अमर अविनाशी मी आत्मा आहे हे सत्य आहे ना की नाहीये? आपण ऐकत आलो आहोत ना, आत्मा परमात्म्याची संतान, तेव्हाच आपण म्हणतो आपण सर्व त्या परमेश्वराची लेकर. मग आत्माच परमात्मा हे बोलणं किती सत्य आहे? हम सो सो हम हे किती सत्य आहे? की आपण त्या परमात्म्याची संतान आहोत हे सत्य आहे. संतान आहोत हे सत्य आहे की नाही? आणि म्हणून आत्मा परमात्मा हे म्हणणं अज्ञान आहे. बरं, आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया.

आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे. हुस्ने बेखबर तुझे तकने को एक नजर.

आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुनेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।